एष जन्तु स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभां ददासि दारिद्र्य दुःखमय हारणिका तदन्य सर्वोपकार करणाय सदार्थचित्ता सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।